Alhamdulillah, wassalatu wassalamu ala rasulillah. Namadaki in amatun agulmen ada kurmuga farwatirumga sobun madama qiyamad duhun agulmenna emme bodu kamiyabi libigendane amal namada behigutun rasulullah sallallahu alaihi wasallam agulmenna bayan kuddivani alage amal tohge teren ena kuffawa kankamuge teren emme furtama qiyamad duhun hisabillave hushi namada behigutunne ए नमादु के हिसाब और अंगलों वेज़ कम अव्वान हमा ए नया कामयाब वे फलाहुली भिज्जे माने कि स्वर्ग के गहुले रिखमगा ए ना वेगिं हिंगज्जे ए नमादुं मुनीवे मधु वेज़ कम अव्वान हमा नोत ए नमादु हिसाब करे वे इरुगा ए नमादु फुरिहम फानुआ कम अव्वान हमा ए ना कि गेल्ले निवे हलाकु फावा मिहिके फरुन नमात कामे दुगा हिसाब करे वी ए नमात होगा उनी कम अव्वा कम अव्वान हमा दिं Allah subhanahu wa ta'ala wahii kurabhavai timan ilahu ge alaage sunne namadu taka bala e namadu takun faru namato ge minvaru hama kurash ehinduga enaage sunne namadu taka belevi e namadu takun enaage uniwafaba furihama kurewe kamavvanama ekan kurewe efada halatega agunmen namaduga hisabu kurewegen daeruga lobeti akhuna akhtunne faru fas namadu ege wagutuga adakuruma ekuga hama ehimme e namatoga unikamen uradane kamattaka argonmen e namatoga isfahuga kuruma sharu kurefawa rawatib sunnetaka adivis duha namada adi hama ehimme reganduge vituriya mifada alukanta kurumuga argonmen farwaatiriwan ebeje sunne namada ki argonmenge faru namaduga hunna unikan fubaddala de kamaka vuma ekuga hama ehimme farul namadan algonmenna libigenda warabodu hivvari kamuga vegenda enkamun algonmen farul namataka adi hama ea gulifawa sunnetan ada kurumuga farwaatir velawa ma hingawa wa akhiru da'wana anil hamdulillahi rabbil alamin assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh